ऐसा नाम निरंजन होए, जेको मन जाने मन कोय, पंच परवान पंच प्रधान, पंचे पावे दर गहमान, पंचे सोह दर राजहान, पंचा का गुर एक त्यान।

विचारा तू घट घट अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।

गुर मिले कृष्णा यज्ञ बुझाए, गुर ते शांत वसै मन आए, गुर ते पवित पावन सोचो होए, गुर ते शब्द मलावा होए, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत हुई, किसनो कहिए दाता एक सो।

हुई, कृपा करे शब्द मलावा हुई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआररी महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारे जापै, सब किस साचा आपे आपै, कर्म होवै सत संग मलाई।

निरपव जपै सगल भव मिटै प्रभ कृपा ते प्राणी छुटै जिस प्रभ राखै तिस नाहीं दुख नाम जपत मन होवत

माते मन सदा आनंद आन रसा मह व्यापै चिंद हर रस पीवै अलमस्त मतवारा आन रसा

बैठत उठत सोवत जागत विसर नाही तू सास ग्रासा रहाऊ राख राख शरण प्रभ अपनी।

जिसम थान हा पै पावक पार परान हा निज कर तिसह थान हा हर रस रसह मान हा लाथी तिस पुखान हा नानक सहज समायो रे मना सावरी महला पंजवा हर हर हर गुणी हा जपिय सहज धुनी हा साधु रसन भनी हा।

मन पावई चले सदार जाई अंक सुमावई सच्चा साहिब मन वसै वसया मन सोई आपे दे वडियाइयां दे टोट ना होई।